कोऊ कह न सकत केह। अचल मूरत अनुभव प्रकाश अमितोज कहि जय कोट इंद्र इंद्राण साहे सहाण गणिजय। त्रिभवन महीप सुर नर असुर नेत नेत बन त्रिण कहत त्वय सर्वनाम कथय कवन करम नाम वर्णत समत। भुयंग प्रयात छंद नमस्तवं अकाले नमस्तवं कृपाले नमस्तं अरूपे नमस्तं अनूपे नमस्तं अपेखे नमस्तं अलेखे नमस्तं अकाये नमस्तं अजाये नमस्तं अगंजे नमस्तं अपंजे नमस्तं अनामे नमस्तं अठामे नमस्तं अकर्मं नमस्तं अधर्मं नमस्तं अनामं नमस्तं अतामं नमस्तं अजीते नमस्तं अपीते नमस्तं अबाहे नमस्तं अटाहे नमस्तं अनीले नमस्तं अनादे नमस्तं अशीदे नमस्तं अगादे नमस्तं अगंजे नमस्तं अपंजे नमस्तं उदारे नमस्तं अपारे नमस्तं सोएकै नमस्तं अनेकै नमस्तं अपूते नमस्तं अजूपे नमस्तं निरकर्मे नमस्तं नमस्तं निरपरमे नमस्तं निर्देशे नमस्तं निरपेशे नमस्तं निरनामे नमस्तं निरकामे नमस्तं निरताते नमस्तं निरकाते नमस्तं निरतूते नमस्तं अपूते नमस्तं अलोके नमस्तं अशोके नमस्तं निरतापे नमस्तं अथापे नमस्तं त्रमाने नमस्तं निदाने नमस्तं अगाहे नमस्तं अबाहे नमस्तं त्रिवर्गे नमस्तं असर्गे नमस्तं परपोगे नमस्तं सुजोगे नमस्तं अरंगे नमस्तं अपंगे नमस्तं गम्मे नमस्तं श्रमे नमस्तं जलाश्रे नमस्तं निराश्रे नमस्तं अजाते नमस्तं अपाते नमस्तं अमजबे नमस्तस् अजबे नमस्तं अदेशे नमस्तं अपेशे नमस्तं अदेशं अदेशे नमस्तं अपेशे नमस्तं निरतामे नमस्तं निर्वामे नमो सर्वकाले नमो सर्वदयाले नमो सर्वरूपे नमो सर्वभूपे नमो सर्वखापे नमो सर्वतापे नमो कालकाले नमो सर्वपाले नमस्तस्तदेवाय नमस्तं अपेवाय नमस्तं अजन्मे नमस्तं सुबन्मे नमो सर्वगौने नमो सर्वभौने नमो सर्वरंगे नमो सर्वभंगे नमो काल काले नमस्तस्तदयाले नमस्तं अमरणे नमस्तं अमरणे नमस्तं जरारंग नमस्तं कृतारंग नमो सर्वतन्दे नमोस्त अवन्दे नमस्तं दृशाके नमस्तं दर्भाके नमस्तं रहीमे नमस्तं करीमे नमस्तं अनन्ते नमस्तं महन्ते नमस्तस्तरागे नमस्तं सुहागे नमो सर्वसुखं नमो सर्वपोखं नमो सर्वकर्ता नमो सर्वहर्ता नमो योग योगे नमो भोग भोगे नमो सर्वदयाले नमो सर्वपाले। चाचरी छंद त्वय प्रसाद अरूप है अनूप है अजू है अपू है अलेख है अपेक है अनाम है अकाम है